0: हक सच जो आवाज, गीत संगीत जो आवाज, जे हैदराबाद मटियारी FM 91.6, सिंध जो आवाज, उधंदा रहो।
1: It's 12:15 PM.
2: This time check is brought to you by
3: D Skin Beauty Cream, Asli Glow, Har Niya Josho, a product by Biocon International Pakistan.